नानक पातशाही पातशाह अमुल गुण अमुल व्यापार, अमुल व्यापारिये अमुल भंडार, अमुल आवे अमुल ले जाए, अमुल पाए अमुला समाए, अमुल धर्म अमुल दीवान, अमुल तुल अमुल प्रमाण, अमुल बख्शीस अमुल निशान, अमुल कर्म अमुल फरमान, अमुलो अमुल आख्या ना जाए, आख आख रहे लिवलाए, आखे वेद पाठ पुराण, आखे पढ़े करे वख्यान, आखे ब्रह्मे आखे इंद, आखे गोपी तै गोविंद, आखे ईसर आखे सिद्ध, आखे केते कीते बुद्ध, आखे दानव आखे देव, आखे सुर नर मुन जन सेव, केते आखे आखन पाए, केते कह कह उठ उठ जाए, एते कीते होर करे ता आख न सके केई के, जेवड पावे ते वड होए, नानक जाने साचा सोए, जे को आखे बोल विगान, तां लिखिया सिर गवारा गवार, सो दर केहा सो कर केहा, जित वै सर्व समाले, वाजे नाद अनेक असंखा, केते वामन हारे, केते राग पुरी सो कहियन, केते गावन हारे, गावे तुनु पौन पानी बैसंतर, गावे राजा धर्म द्वारे, गावे चित गुप्त लिख जाने, लिख लिख धर्म विचारे, गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोन सदा सवारे, गावे इंद इंदासन बैठे देवते अंदर नाले, गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे, गावन जति सती संतोखी, गावे वीर करारे, गावन पंडित पढ़न ही सर।

गुरु केरी बाणिया सिरबाणी, जिनको नदर कर्म होवै हृदय तिना सुमाणी, पीवो अमृत सदारो हर रंग जपो सारंग पाणी, कह नानक।